आवाज मिथ्ये मम चित्ते किछे नाचे मेघेर पालक चाँदेर नलक कागजेर खेया भासछे।